सचे तेरे खंड, सचे ब्रह्मण, सचे तेरे लो, सचे आकार, सचे तेरे करणी सर विचार, सचे धर्म सचा दीवान, सचे तेरा हुक्म सचा फरमान, सचा तेरा कर्म सचा निशान, सचे तुद अख लख करोड़, सचा